0: अलग अलगै कारणले गर्छ र कृष्णवीले कृष्णीय रूपमा व्यात्ने जस्तै कि कृष्णाष्टमी वही कृष्ण पूजा दिन कृष्णीय भाषा म चाहिँ त मस्त गठेको चिची दिदी मस्त कृष्ण त जुइने वही स्टाइल म त छ जुइका उलेला
1: शिवरात्रि
0: हाटमा उहिले हाटमा पिला भीमजा मगला भीमजा बिल विजयी विजयासन अहिले वे मापी घटे स्वयं बिहोली मस्त मिस्ते मस्त क घना मस्त पासा आइम पच त अलको ठे घटे घटे जुएका आइम पासा शिव यो वैब्ले न शिव यो पायला छिसेला शिवपट्टि मुख नप नप शिव विजय बिल मेवे स्टाइल पासे मेवका छुराव छुराव चाहिँ पाया मसिओका आठौँ नै मला नप त लाग यो
1: अहिले
0: नप लाइले गे जी ज्योनस कविता ढाइ मखला माइ त अहिले हान अहिले लिप्ट उल्टे नाटे आयो ठोठा आठौँको नै ए मरा
2: कृष्ण भगवान छन् विजयले